0: Tag an die A. In kommst du bis. Nee, so als er kommt, und man an die Bockang. Gott, die Bide, Bullhirn, Brennstin, denn an dem Zahn, dann angin, Hun, an Manga. Gott und den Katzen, Ruhe, Boot, Sein. Gott und den Katzen, Tink, Büro, Boot, Sein, Dumm, an die Bock. BJP, Mizoram, Präsident, Dr. K. Bates, so als kommst du auf die Zunge, NDA, Kaiser, Sorkarin. Rami, Puite, Tana, Ma, Alagnele. Leute, der Schang, Schang, Mutum, Tan, Zuan, Amutheni, Ati. Akas, wenn ihr Eisolin kommt, na, BJP, Mizoram, Präsident. Dr. K. Bates, so als kommst du auf die Zunge, NDA, Kaiser, Sorkar, zu. Chatak nia shia tuwa soya, kumsa pa ni tsunga an mulang naro pui taktak zi nga. Economic Sector GST and CM thar zu ro pui ti tu soin. Tsia peak danin ang kang, one nation, one tax ankal pui tsuan. India tsuna satakin ma son tira ti a. Sumle pa ilama mi zong zong huap zau tura mulang na. PM Jan Daniels na noe bank account nei lau mitam tak. Zero balance in bank account an hon sak te tsuan. Nasatakin ram economy tsu ma son tira ni ati bok. Dr. K. Bates wa tsun ma son na rural infrastructure development lampo. An thok chang le ti suin lever rel kong le kong pui an zaute ramri chhe ve la kong an siam te po Mizoram ataka mu thein omati a heng ba ka hian pma wai noi aram chunga mi mirat he vibel somnga panga tanga vibel somruk panga te in sak sak to ni ti a suas baramison manga ram chung mun sang sang a faina be pui thak ani te tun marel se son trop tak tak te vong von fa ani ta te churo pe ti thosoya ayusman barat su khovela tamdoi lamin enkol na health sector insurance ropui berle lian berte swinga manyati a jal jivan me san mangin ram chu hun sang sanga tui kanok san pek ani bokati a ram ven hinna lama po an thok tha le ti chain be pui thlang na sang sang balakot strike te surgical strike te le operation sang sang te chu ropui ti thu soya china ain india mishing an tamjok to chunga hetiang zat me pui de ta na an phala na ropui ti thu soya india ka ithu sarkar in kumsom pani chunga a lo tin chu a motor tan chuan mu thaya a hriat thu soi bok ani
1: umadi so karna an che phat tam lang boi mi thle ma kan a phala na hi he na den ro pui le so in ka ya economic sector a then gst an cm rat hi ro bi ka ya gst ba an india ya na sat tak in pa tax one nation one tax in ka kal sa and the road we get there in loan rule that loan to sama in so insolvency bankruptcy court and deemed a he a road we get there then financial inclusion here digital payment regulation and this what may the road we get there
0: Prime Minister Narendra Modi ka shu NDA sarkar ka tanga tan pune dong tu vairang ta to chumi ta so tram kai thun soi Varang Tiakasvani correspondent during its Sangwen Varang Tiang Sorkale Puiskim, Sotranka to Shangshong, come not me putin, and Sorchatun Soya. Hamshan the Shangshong and Donjon Kosakati old Sama, Zen Enne Lutin, Sorkar Kotin Zen in Nipa. PM Kisan called Tangin Lone to them. Jan Puna and Dong Tisuin, Ayushman Barat Noya Po, Golden Kat Nitan, a Jankai Tuan Soy Bok, Annie.
2: Pradhan Mantri Sri Narendra Modi Ji, Upper Bout Dainavar. मेरा नाम है ललमुन सांग हमारे गांव में प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजना PMGY की तरफ से जो घर भर नहीं था घर भर पाने के लिए प्रोग्राम कार्यक्रम बना के दिया हम लोग साईफाई गांव की तरफ से आप पर बहुत बहुत धन्यवाद हो भारत हिंदुस्तान चलते रहो जय हिंद
0: Prime Minister Narendra Modi chan ram chhung mi pui vebel se ja somle te be sin ti hlo tin atiam nimna new delhi ya bharat mandapa ma india conclave a het hui soin pramodi chuan mi pui ten nda arina an nga chu aso nge zel te soya kum som phani chunga mi re thei vebel se somni panga chuang te khai chu ani thei chuan india sarkar policy dik jele a kong zo mek that ji atilangani ati
3: भारत के लोगों ने पहली बार ये देखा है कि जब सही नियत से सरकार चलती है तो तेज गति से विकास भी होता है एनडीए सरकार के इन 12 वर्षों में 25 करोड़ से ज्यादा लोगों का गरीबी से बाहर निकलना ये दिखाता है कि हमारी नीतियां सही है हमारी दिशा सही है ये सफलता आज देश के हर उस व्यक्ति को एक भरोसा देती है कि एक न एक दिन उसके सपने भी पूरे होंगे
0: निमित वेखान नेशनल